0: ಇದೀಗ ಇಂದ್ರಪ್ರಸ್ಥ
1: ಸಭಾ ಲೇಖಿಕಾ ಹೇ ಪಿಟಿಐ ಭಾಷಾ ಕಿ ಮನೀಷಾ ಶ್ರೀವಾಸ್ತವ್. ರಾಜ್ಯಸಭಾ ಕಾ 271ವಾ ಸತ್ರ ಆಜ ಅನಿಶ್ಚಿತ ಕಾಲ ಕೆ ಲಿಯೆ ಸ್ಥಗಿತ ಕರ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಔರ್ ಇಸ್ ದೌರಾನ್ ಉಚ್ಚ ಸದನ್ ಕಿ ಉತ್ಪಾದಕತಾ ಮಹಜ 39.17% ರಹಿ. उच्च सदन में अयोध्या के राम मंदिर में चढ़ावा चोरी तथा नीट प्रश्न पत्र लीक का विरोध कर रहे प्रदर्शनकारी छात्रों पर पुलिस कार्रवाई के खिलाफ कांग्रेस सहित विपक्षी दलों के हंगामे और नारेबाजी के कारण उच्च सदन की कार्रवाई लगातार बाधित होती रही. सत्ता पक्ष एवं विपक्ष के बीच आज तक गतिरोध दूर करने पर सहमति न बन सकी.